0: ओ मेघालय नि मंदिरंग ना बलसी चिचत कपना सिंह हमा अंदाक यो ओदे ना थंगनी फु ना मना नि दलबे गबा बलको गमात नाबे हजागनी को ग्रुप तो बलसी नि अक्टोबर 7 तारिख बा उनास खांग बलसी चिचत कपा होदे या नंगनी मानगनी बलको खांगानी सोमय सोखाहा
1: उंगा बा इंडियन इलेक्शन कमीशन स्पेशल इंटेंसिव रिविजन नि गथम गबा बाखो अबची ना तिंगा हा बूथ लेवल ऑफिसर रंग हजागनी को ग्रुप तो बलसी नि जून कोलाची तारिख को नि जुलाई को ग्रुप स्कू तारिख को ना नसिमोनी नुकोन रिंगेन उनी गमन नानि लेखा रंग को तारिख दु सुबो
0: हजागनी को ग्रुप तो बलसी नि अगस्त 5 तारिख को नसिमंगनी बिमरंग को इलेक्ट Total rollo sekatani but kam ga paung gen mai ba gwala ni ba khangani rang dongo de hajal gani khul to pulsi ni august 5 tarikh aro september 3 tarikh ni gise po tarikh apna somai rang kon nangen
1: october 2 tarikh go bun kam ga pa electoral roll ko na khadat na skang nani bimang ka ket paung nangen skang ga ba changna sekatani ko takkiya ma yan al thua ba nani adu ko songdong kha mani aro bun si ko sakion ga pa lekha rang baksa na passport size photo ko san nangaya ba
0: na anang ni jakatele man gaman bul rang ko jakhal bo nan din ka na man ga pa voter helpline number sasku bunga 0 na ka bo voter helpline app ko download ka bo ba voters.eci.gov.in no na napangini bo
1: una gre ba ceo meghalaya.nic.in no na napangini namagin pun ga paung bo maina nak ni kurang gam chata
0: yakub yat ka pa chief electoral officer meghalaya mandi donga ma anga na simang ni booth level officer hajagni kholtobel sini sir ni voter enumeration nari bacham
1: o unarang ara mai ko dakna nangen
0: dakna nangni rang de althua ba kha sa pai yanon nakni geman se rakhya ni rang among ja warang ko nien ba enumeration form mo gapate soi khatpo aro baby kita yanon mai ba thari dapna nangani rang dongo de angna uyat pabo
1: mai dak ba thari dapani rang
0: je kai songni bimurang ko dungthang atani nakni bimongo se gwala ni nakni no koni jitang ba mandirang ba gatal booth phu namat gapa mandirang ko se gatna mat gen
1: althua de ndibe rumai na gamchata
0: electoral roll ka khetkaba bimko segatanera a songo songdong khamgapa mandirang na antang tangni bulko jakhale bot puna aru jakatele sasun ka ani bulrang ko mangrak patan tak chaken
1: o dakode ngai jo
0: mathelani nakni bakarmani na
2: belrang hajagani khok tok besini asana asman nokonari bang odi wam khorum chaksogo aru nakni voter detailrang ko namini rupo year form ko gapatpo aru electoral roll ka khet tonge ketal guyatani rang dongode kapation bo maiba agan thalatani rang ko nangni ke ode andan khana mangapa voter helpline number sasku bonga 0 nakol kabo voter helpline app ko download kabo